0: ಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಂಪ್ರಭಾ ನಿರ್ವಿಧಿನಂ ಕುರುಮೆ ದೇವ ಸರ್ವಕಾರ್ಯಶು ಸರ್ವದಾ ರುಬ್ರರು ಮಿಲ್ನೆ ಕಾ ಮೌಕಾ ನಹಿ ಪಾರಹಾ ಅಥ ಶಬ್ದೋ ಸೆ ಅಪನೋ ಕೋ ನಮನ್ ಕರ್ ಲೇತಾ ಹೂ ಪ್ರತ್ಯೇಕ ವ್ಯಕ್ತಿ ಕಿಸಿ ನ ಕಿಸಿ ರೂಪ ಮೇ ಶ್ರೇಷ್ಠ ಹೋತಾ ಹೇ ಇಸಿಲಿಯೇ ಆಪ್ಕಿ ಶ್ರೇಷ್ಠಾ ಕೋ ಹೃದಯ ಸೆ ನಮಸ್ಕಾರ ಕರ್ತಾ ಹೂ ಫಾಹುನ್ ರೇಡಿಯೋ ಕೆ ಸಭಿ ಸುನ್ನೆ ವಾಲೋ ಕೋ ಹಾರ್ದಿಕ್ ಸೆ ಅಭಿನಂದನ್ ಕರ್ತೆ ಹುಯೇ ಆಜ್ ಹಮ್ ಸಬ್ ಫಿರ್ ಇಕಟ್ಠೆ ಹುಯೇ ಹೈ ಸ್ಟುಡಿಯೋ ಮೇ ಔರ್ ಕುಛ್ ಸಂದೇಶ ಲೇಕರ್ ಅಭಿ ಜೋ ಸಂದೇಶ ಕಾ ವಿಷಯ ಹೈ ಜೋ ವಿಷಯ ಹೈ ಅಭಿ ಉಸ್ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಬಾತ್ ಚೀತ್ ಹೋಗಾ ಪರ್ ಹಮಾರೆ ಸಾಥ್ ಸ್ಟುಡಿಯೋ ಮೇ ಶಾಂತಾ ಜೀ ಭೀ ಉಪಸ್ಥಿತ ಹೈ ಔರ್ ರಾಜೇಂದರ್ ಜೀ ತೋ ಶಾಂತಾ ಜೀ ಪಹಲೆ ಕುಛ್ ಕಹೆ ತೋ ಫಿರ್ ಹಮ್ ಆಗೆ ಬಢೆಂಗೆ ರಾಜೇಂದರ್ ಜೀ
1: ಮೊಹಬ್ಬತ್ तो बस एक एहसास है मोहब्बत तो बस एक एहसास है जिसे हो जाए बस वही खास है मेरी आवाज़ के प्यारे सुनने वालों सेविका शांता जी की प्यार भरी राम राम प्रणाम आज जो कि हम यहाँ पर उपस्थित है जैसे हमारे संजय जी ने कहा ज्योति का प्रकाश प्रोग्राम लेके तो बढ़ चलते सुनने के लिए हमारा राजेंद्र जी क्या कहती है
2: फाहुन हिंदुस्तानी रेडियो को सुनने वाले सभी श्रोतागणों को मेरा प्रेम भरा नमस्कार कुछ नया प्रोग्राम लेके जो विषय है आज कपूर का है कपूर की क्या विशेषता है सब सुनने को मिलेगा और इसके बाद हम लोग चर्चा करेंगे इस पे और जिस लोगों को कुछ पूछना हो तो तार भी कर सकते हैं आगे बढ़ते हैं संजय जी की तरफ क्या कुछ कहना चाहते हैं तब तक
0: जरूर कुछ कहना चाहता हूँ राजेंद्र जी क्योंकि ये हर सप्ताह के तरह हम सब पहले अपने सभी सुनने वालों के लिए उदासी मन जो गीत है ना क्योंकि किसी ने कुछ भेजा है ये उदासी मन के लिए
2: हाँ तो जरूर